हे घाम यौ पियास मा ददक माथे तभे परिवार हा भरपूर अघाथे। घाम औ पियास मा ददक माथे तभे परिवार हा भरपूर अघाथे।